0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसीच्या घड्याळात दुपारचे ठीक एक वाजले आहेत।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग।
1: रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार। आज रविवार सून ऑक्टोबर महिन्याची 4 तारीख। रसिक हो, AM2 रेडिओ मॉरिशसवरून आपल्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात अगदी मनापासून मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते या दुपारी। रविवारची ही सुंदर दुपार आहे निवांतपणाची, आपुलकीची आणि सुरेल गाण्यांची। आपण घरात असाल, कामात व्यस्त असलात किंवा निवांत क्षणाचा आनंद घेत असाल, या संगीताच्या मैफिलीत तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे। तर प्रस्तावनेत विलंब न लावता चला मग रविवारची ही दुपार सुरांनी आणखी खास बनवूया। सुरुवात करूया या अप्रतिम मधुर गाण्याने। सखी चित्रपटातून घेतलेले हे गाणं आहे स्वप्नील बांदोडकर यांच्या गोर आवाजातलं। आनंदाच्या धारामध्ये सचैल नाते आहे, माझे मन गाते आहे।

आनंदाच्या धाऱ्यामध्ये सचैल नाते आहे, माझे मन गाते आहे, सखी चित्रपटातले हे मधुर गीत आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदूरकर यांच्या मधाळ आवाजातलं. रसिक हो, रविवार म्हणजे परिवारासोबत आनंदाचे क्षण जपण्याचा सुंदर दिवस. तर चला या सुंदर दिवसा मधुर गाण्याने अनुभव करूया. यंदा कर्तव्य आहे चित्रपटातून घेतलेले हे मधुर गीत सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत व अवधूत गुप्ते या दोघांच्या सुमधुर

संगीत प्रेमी श्रोत्यानो दिवसभराच्या धावपळीतून ठोरा विरंगुळा चला सुरांमध्ये रमूया. सुरांच्या मधुर साथीने आजचा रविवार आणखी आनंदी करूया. असेच एक भाव मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. भिकारी चित्रपटातून घेतलेले आशा आहे हे गीत तुम्हाला

श्रोत्यांनो, प्रत्येक गाण्याचा रंग वेगळा, पण आनंद देण्याची भावना मात्र एकच. चला, अभिजित सावंत, विश्वजा जाधव या दोघांच्या आवाजात ऐकूया रुपेरी वाळू ते मारांच्या बनात येणं.

रसिक श्रोत्यानो संगीत मनाला जोडते, आठवणींना उजाला देते आणि क्षण सुंदर करते, तेव्हा या दुपारचे सूर तुमच्या मनाला एक सुंदर

प्रसन्नता देऊन जावो अशी आमची हार्दिक मनोकामना आहे. असेच एक मधुर गीत या क्षणी ऐकूया सुप्रसिद्ध गायिका बिला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात.

श्रुतिरसिक हो कधी एखादी व्यक्ती आपल्या मनात इतकी खास बनते की तिच्याशिवाय प्रत्येक कल्पना अपुरी वाटते आणि तिच्या सहवासाने प्रत्येक भावना पूर्णत्वाला जाते. प्रेम म्हणजे कदाचित हेच. मनात सतत जपलेली एक सुंदर व्यक्ती, तिच्या आठवणींनी खुळणारे मन आणि तिच्या अस्तित्वाने आयुष्याला मिळणारी एक खास ऊब, अशाच हळूवार प्रेम भावनाने सजलेले हे सुंदर भाव मधुर गीत आपल्या मनाला नक्कीच स्पर्शून जाईल यात संशय नाही.

फितुर मन गुंतते फितुर मन धावते रसिक हो काही सूर ठेट मनाला भिरतात आणि नकळत एखाद्या खास व्यक्तीची आठवण करून देतात. तर चला आनंदी जोशी व हर्षवर्धन वावरे या दोघांच्या सुमधुर आवाजात ऐकूया फितुर मन गुंतते फितुर मन धावते.

ऋषिक श्रोत्यांनो, हे गाणं ऐकताना एखाद्या खास व्यक्तीची आठवण तुम्ही काढली असेल ना, अशी आशा आहे.

AM2 रेडिओ मॉरिशसवरून संगीत प्रेमी श्रोत्यांनो, या प्रसन्न दुपारी आपल्या प्रत्येक श्रोत्यांच्या मनात आनंदाची एक सुंदर लहर उमळू दे. जरा जरा मन खुळावते, चला आनंदी जोशी, अभय जोधपूरकर यांच्या आवाजात ऐकूया पुढील गीत.

श्रुति रसिको आज रविवार एकत्र आपला स्वरतरंग कार्यक्रम कारण प्रत्येक सूर काहीतरी सांगत असतो. या दुपारी तुम्ही आपल्या कुटुंबांसोबत छोटे छोटे आनंदाचे क्षणच घालवत असाल अशी अपेक्षा आहे. तेव्हा या छोटा आनंदाचे क्षण आयुष्य अधिक सुंदर बनतात.

एमबीसीच्या घड्याला ते दुपारचे पावणे दोन वाजले आहेत. संगीत प्रेमी श्रोत्यांनो, चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम सिकंदर या पुढील गाण्याने.

केतप्रेमी श्रोत्यानो, हलवार सुरानी सुंदर आठवणींनी आणि तुमचं प्रेमळ साथीने सजलेला हा रविवार आता निरोप घेतो. तुम्ही इतकं वेळ आमच्यासोबत राहिलात, तुमचे प्रेम आणि आपुलकी दिलेत यासाठी मनापासून धन्यवाद. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपले प्रत्येक क्षण आनंदाने जगा. ह्याच भावनेने मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोत्यांनो, श्री सुभाता प्रहत्य रेडियो मॉरिशसवर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोत्यांनो, आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीक आहात, सुरक्षित आहात। आज श्रोत्यांनो रविवार आहे, आरामाचा दिवस आहे, आज आनंदाचा दिवस आहे। आज तेव्हा आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया।

श्रोतनो, या कार्यक्रमाची पुढची भेट म्हणजे रोहित राऊत यांच्या आवाजात पुढचं गाणं, तेव्हा याचा आस्वाद घ्या आणि आमची साथ देत राहा. श्रीसोबत रजनीगंधा कार्यक्रम चालू आहे.

श्रोत्यांनो, पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराच्या दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी. कठीण काळ हा कायमचा नसतो, पण कठीण काळात केलेले प्रयत्न कायमचीच ताकद देतात.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा
1: श्रोतनो याक्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.